0: तपाईं सुन्दै हुनुहुन्छ रेडियो सफलता 103.4 MHz।
1: तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर तर